0: साथी मी मरियम रिफ्का रशीद रिफ्का गार्ड दिवे ही एफएम दिवे ही नायक
1: नमो दिहे एके मेगाहर्ट्ज दिवे ही एफएम

0: खाले मंडू दे नहीं कोचे मगे फरा तुम खाले कौन कमे उड़ी भी ऐ बुने बला मेवे नहीं कमे मशर नुकोत दे भी गन्ने खाले ती वत्तरं उड़े जो उने नॉन नाने बुने वेका मनुदे कंथी हर शुकुर नुकुरा माकरु कदा नूला फामी है निकु मेमी गे हम मम्मी हारु निकु मेमी गे
1: रिंजी रोमन रोमन बुनी रिंजी ऐसा वारुली फेनुमुं इतुरंग एवेसे चेनुबुने नसीफ नुकुती नसीफा वातेवेने हमें के नितनका विदिंग के दी कहुरी रट्टे सकुबाला हट्टंग हवाल को फहुरीगे ऐ वागुती तने उमर दुवहु ऐतनकु नोले वेने नसीफ उम्मीद कुरी रुली मटवेकिंग फाहुन रिंजी कुलाने कमुगा ಕೇವತೆ ಎಕನಿ ಮೈಕನಿ ವಿಸ್ನಾಲುಮುನ್ ರಿನ್ಸಿ ಪುನಿ ತೆದೆಕ್ಕಂ ನಸೀಫಂ ಇಹು ಸಾಸ್ಕುರೆವುನು ರಿನ್ಸಿ ಕೇಫೆಸ್ ಕುಶೆನ್ನೆ ದೆಕ್ಕೇನ್ ಎಫೆಸ್ ಉನಿಕಮೆಫೆಸ್ನೆ ಬೈ ಫಹರು ದೆಮ ಫಿರಿಂಗೆ ತೆರೆಂ ಏಕಕು ಬಾಕಿವನಿ ಅಣಕೌಕೆ ಎಫೆಸ್ ಮಸಲೇಂ ಒವಿಕೆನ್ನೆನ್ನು ಏಕಮ ಸಿಮ್ಮಾ ವಾಂಚೆಹೇನಿ ಲಗಂದು ವೆಫಾವಾಹಿ ಫಹುಂ ವಾಣಿಕೊ ವಿಸ್ನಾಲಂ ಬೇನೊನ್ನು ವಾಹಿ नसीफकी एम्बका देकुदिन नायकुका साबित कमाए कुलमुंग ऐमी है जाऊराफेनु मायकु नसीफ के फैका साली इंद जहुनी वफातेरी अंबी मीहाया लोपीवा देकुदिन नफुरे दुरुहिदे अंगे मीहागे लोपी के पारु माह कदवी